0: आदमी हर गणिंग अगर 32 मिनट में दिवे राज्य गढ़ में गणेश मिदन बाज रहे हैं मेरे प्रोग्राम गढ़ में वहाँ दक्का दम गंदा मावलो कि अंगिन को दिन लीडर अंग को तुका बाटना कर मैं मुझते मैं अदा कर रहे दौरा की को बाहे मैं कमा ख्याल फाड़ कर मिट काल में ना मिहार फोन गुल फमीरे सादे
1: अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम बाज रहे हैं के तो रमीज शाकिर आदेव फोन के हादा हुआ
1: अल्हम्दुलिल्लाह रंगल के तो सादे के तो
2: अल्हम्दुलिल्लाह मैं कॉलेज वाले रंगल
1: अंदा मैं हमती
2: मॉर्निंग बरे दुबई आ फिन
1: हमती एकड़ तो थी हम
0: मीवा
2: तिबने हुई
1: हां मी हम एकड़ दे तिकड़ो वेस नन ते एकड़ एकद मसे कोला कोला रसो कोला
2: लबा लबा एकड़
1: एकड़ हम देता
0: सीधा हम वा बगे उळ बने देता वा बग दे हन नोना से हन तो सो देखो के मौसम ती सब
2: मौसम सिंगड़ विहीगा वारे आ वर बोको वारे दे में फतिस नवाद जेर वे हे कम फेवर होता है मिहा रवि दे
0: एन ये जीते दो है गोत को वे नाने कम बेले ने दसो दे
2: आ वे से
1: आ ते वरन इन का गोत का तो दस में फेरन फतिस नवाद देर वे हे हो मी
0: फेवर होता
1: है मिहा रवि दे ने गे तो
0: मिहा वे से
1: सो दे में अलग में मिया हनी अंग को दिन लीडर गोत को बटन करमा अड़ोन में गे मे मुजतमा अदा करो दान दौल के को बह ही
2: मी ग मुजतमा अड़ोन के के को तो जा अर गिन दौल ता दा प्रमिसाल क दन में आंख को दिन के तेरे के सिब सिब तंकोले के ओ मत दा को दिन से तो तावले मोगे ने हो दा को दिन मिसाल इबे देन हम भी मै का को दिन देने गने ए को दिन न तफात फुरसत तं होलवा दे देम भी तफात फुरसत तं ए कुज को उरियत दाम बेनुम वा दायरा यकुं वकी फेमवरेगे पुरुषन तं होलवा दे देम ए कोम्मे कुज के सेरुं ए कुज को ताक तावली मुगेने गोदु उंडगु को दिन कुज को हिंगम जे दायरा कोम बेनुम वा दायरा कुं कुरियत दाम मसेक के कुराने देन हम एहेम में मुतम अदा कुरवेने दौरे ताक नि अंगहें को दिन न तफात ओक्षम तं कंकमा गुळेगु तुंबा वाय को दिन हेलुं तरी कुरुवम वी मुतमोगा मिहिंगा ನೇದೇವೆ ಕಂತತ್ತೋಗೆ ತೆರೆ ಎಕುದಿನ ಸಲಾಮೆ ಕೊರಮಟ್ಟಕ ಮಿಸಾಲಕ ದನ್ನವನಿ ನಮ ಯಾರು ಹಮ ಕದ ಹನಿ ಹಿಂಬಲೇರು ಅಂಗಿನ್ ಕುದಿನ್ ವೆಸ್ ಕೊಕ್ಕೊರ್ಮುಗಾವಕಿ ಮದೆನ್ನು ದೆಂಗೆ ಕಾಲ ಕಂತತ್ತಕ ಹೇಳುನ್ ತರಿ ಕೊರುವಂವಿ ಜಿಮ್ಮಾದಾರು ಅಂಗಿನ ಕುಬಿರಾ ಕೊರಮಟ್ಟಕ ಮೀ ಸೋದೆ ಕೇ ಗೊತ್ತುಗ ಕೊರಂವಿ ಕಮಕಿ ಹಮ ರಂಗಳು ಸೌಲಿ ಮೆದ್ದಿ ಎಕುಜ್ಜಾಯ ರಿವೆತಿ ಅಹುಲಾಗಿ ಉಗನ್ನಾದಿ ನಂಗಳು ತಾವಲಿ ಮೆದ್ದಿ ಹರಿವೆತಿ ಅಹುಲಾಗಿಂಗು ಮುಗಣ್ಣ ಅದಿನೀಮ ಎಕುಜ್ಜಾಯಕಿ ಹರದನ ಮುತ್ತಮ ಬಲಾಗಣ್ಣ ಶಕ್ಸೀಯತ ಕವ್ವೆಗೆಂದಾನ್ ಇದನ್ನೇವೇ ನಮ ನೀ ನಂಗಳು ಅಂಗಿನ ಕಮ್ಮಿ ಅಂಗಿನ ಕೊಜ್ಜಕ್ಕೆ ಬಿನಾ ಕರ್ಮಟ್ಟ ಕಮ್ಮಿ ಇದನ್ನೇವೇ ತಪಾತ್ ಪುರುಸ್ತಂ ಹೊಳುವಾ ಲೆವಿತಾನೆ ಇದನ್ನೇ ಪದ ಕುದಿನ್ನ ತಂಕೊಳೆ ತಾವಲಿ ಮುಗನೆ ಉದಗು ಮೀ ಕಿಯವಂ ಮಗೆ ಗೊಂಜೆಹುನ್ ತಂಗುರಿ ಕೊದಿನ್ನ ಎಕುದಿನ್ನ ತಫಾತ್ ಪುರುಸ್ತಂ ಹೊಳುವಾ ಎವೆದಾನ ಎಕುಜ ಕೊರಿಯದ್ದಾಂ ಬೇನು ದಾಯರಾಯಕುಂ ಎನ್ನೋನಿ ಮಿವಾಕಸಗೆ ಎಕುಜ ವಕಿ ಹಿಸಾಬಕುಂ ಕಿಯವುಂ ಹುಟ್ಟಿ ಎಕುಜ ಕಿಯಮತಿ ಪೂಹೆ ದೆನ್ನಿ ಕುಂದನಿ ಬೇರ ತೆರ ನಿಕುಮೆ ಪೊಮ್ಮಿಸ್ ಕಾಲನೆ ಮಗಕುಂದನಿ ಆ ಹಿಲಾ ಪಂ ಏನವೆ ಕುರಂ ಬೇನು ವಾ ಚೌಗರಿ ಕಂಹುನ್ನ ದಾಯರಾಯ ಗೆ ಹೆಕಮ ಗುಳೆ ಹುತುಂ ಕಂತತ್ತ ಹಿಂಗಂಜ ಏನವೆ ಎ ಪುರುಷದ ತೋತೀಯ ಏಕಮ ಮಸೆ ಕೆ ಕುರಾನ ಎಂ ಭೀಮ ಇದನ್ನೇ ತಫಾತ್ ಪುರುಷತಂ ಹೊಳುವಾದ ದೇಂ ಭೀ ಏ ಪದ ಕುದಿನ್ನ
0: ಬರಬಾರ ಶುಕ್ರಿಯ ಸಾಲೆ
1: ಹಲೋನ್ ಮೆಂಗ್ ಮೇ ವಾಹದಕ್ಕ ಮಾದೋಕಿ ಅಂಕುದಿನ್ ಲೀಡರ್ ಗೊತ್ತುಗ ಬಟ್ಟಂ ಕುರುಮಾ ಅಳೋನ್ ಮೆಂಗೆ ಮುಜ್ತಮ ಅದಾ ಕುರು ಎಂತ ಅವರ ಕೈ ಕೊಬ ಹೇ ಅಳೋನ್ ಮೆಂಗ್ ಮೇ ಫರ್ತಾಂ ಬೇವರಿಯ ಮೇ ವಾಹದಕ್ಕ ಸೋಲಿ ಸೋಲಿ ಫಾಹ ಕುರುವಿ ದೇನು ಉತ ಅಳೋನ್ ಮೆ ತಿಬೇ ಫ್ರಂಗ ಅಳೋನ್ ಮಿದನ್ನವಾದಿ ಅಳೋನ್ ಮೆಂಗ್ ನಾಯಕ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗೊ ತಿಬೇ ಫ್ರಂಗ ಕುರಿಯ ಬಡೆನ್ನವೇನ ಅಳೋನ್ ಮೆಂಗ್ ನ ಫೋನ್ ಕುರುವ ನನ್ನ ನೋಟ್ ಕುರುವ ಬೇನು ಫುಳು ಕಮ ಬಣ್ಯ ಅಳೋನ್ ಮೆಂಗ್ ನಂಬರ್ ಕೀ ತಿನೆ ತಿನೆ ಹತರ ಸುಮೆಂಗ್ ಹೈ ಸುಮೆಂಗ್ ಹೇ ಪಿ ಸಿ ಮೇ ಎಸ್ ಬೇನು ಕುರುವೇನ ವಾ ಮೊತ ತಿಬೇ ಫ್ರಂಗ ಬೇನು ಕುರುವ ಸೋದಂ ಪಿ ಸಿ ಮೇ ಬೇನು ಕುರುವೇನ ನನ್ನ ನೋಟ್ ಕುರುವ ಆಶಾ ದೆನ್ ಲವೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕೊಡುವ ಬಿಸ್ಲೆತ್ತ

0: आज मैं रिकॉर्डिंग हागड़ साढ़े से मिनट में दिव्य राज्य गढ़ मगर सुंदर बात जरे हिंदन में तो प्रोग्राम गाड़ में बाहर दक्का दो मगर दमाव दो कि अंकिन कुदिन लीडर ने गोतगा बटन करो में तो मैं आधा करें दौर की को बाहिए
1: अरु मैं मिहार बेफल का वाह दक्का दे फिर तिबे फल अरु मैं ना कुछ बड़े ना मैं गुड़वा नंबर की तीन तीन हाथर समय है फोन गुड़वा कम विज्ञा दें पीएस में या बेरों करो मैं समान नोट करो मैं निगेता अलून मेंगे मालूम दें वहाँ देख करेंगे तो सऊदी इसमें हर फाह करवाए सऊदी होगा बोल करवाए तो करवाए न देखा मैं एक तमाम तिबे फुरना अलून मेंगे मेरी लिस्ट हुई तो कंग कंग ही मनो बमुंगे इन दिवे ने सऊदी फाह करवे देने को तय की इन्हों तय की एम फर्तम सिंह तो रंगालो ताऊदी में को दिन देशे ये अंग को दिन लीडरों को तो का बट्टन कोरमा अदा करवे ने एम में मुहिम दावरे देने कम की ताऊदी में फोर को देरोगा अरुण में गे तेरे गे सिंह तो बाई फहर बाई को दिन नकी अरुण में मिक्या स्कूल मदरसे می شینه تی بگم می هوادا رسمی تعلیم و نظام و تری یه هر امر نتیجه هوادم اون دو خود دینه هم اکاد خود دینه آن کس اتر فرصت تفاهی کند دیشه گه تا ای سعودی فاها کرد وی میگن دن و تاکی دست
0: آن من میهر گل میهر رامدا
2: سلام
0: علیکم رامدا
2: و علیکم السلام و رحمت الله و برکاته
0: مرا باجر هنر که دنگه تو
2: یار رامی تو نشاکر من هر نفری کوری
0: آه دارم ما کوری کیانی میهم
1: अरुण मेरे इतने बता दो उन वीडियो एक दे निम्याने को तो मजा वीडियो तक खुले मिस में होंगे तो कुसना क्योंगन बड़ा मुने में फुसके दो मुने इमाने को मुने नूने ते फुसके दे नूने मुने मुने नूने ते फुसके दे एम फोन निम्यागन दायर ये ना लोडोग मसले में गया तो
0: ये ना लो फुस्से पर
1: लो फुस्से
0: एम भी मुखेरे फिर ने कमेंट्स फुसवान था केले नो अब भी फुसवान गया तो नहीं हूं भी फुसकों ती बेन
1: रमला को मेरे मौदो को बता खिया दकी अंकु दिन लीडर को तो बटन करम मुझ तमा अदा करवे दौर की को बे
2: मुझ तमा अदा करवे ने दौर की एक उज्जाय प्रथम रंगल तरबियत देंगी हर दना रंगल तरबियत के मती का दरिफ बड़ करवे तो बलंदी इस नगागिन कंत तक कुरा हिवा कुरमा शौगवरी वागो तक गेतरे गा विस्मसक तक कुरवा ಕೇತರೆಗೆ ಮಸಕ್ಕತ್ತುಗಾ ಬ್ಯಾವಿರ್ ಕುರುವ ಅದು ಮೀಹುನ್ ತೆರೆ ಅನ್ನಿಕೊಮೆ ಮೀಹುನ್ ತೆರೆಗ ಉಳೇನೆ ನೂಳೇನೆ ಗೊಯ್ಯೆ ಕುಜ್ಜ ಜಸ್ಕೊದ್ದಿ ನೆಂಗ್ ಎಕುಜ್ಜ ರಂಗಳು ತಳದೀನದಿವೇನೆ ಗೊತ್ತೆ ಕಮ್ಮಗ ಪಾರಿ ಕೊರಂದಿ ಎಕುಜ್ಜಾಕಿ ವಿಷ್ಣುನ್ ತೂಣು ರಂಗಳು ಬಸ್ ಬಾಹಕ ದೆಕ್ಕಂ ಬಸ್ ತೆರಕಂ ಹುಣ್ಣ ಕುಜ್ಜಕ ಹೆದುಮಟ್ಟಕ ದೆ ಮ್ಯಾಮ್ ಬಸ ಅಂಗೆ ತೆರೆ ಎಕುಜ್ಜ ಮಸಕ್ಕ ಕೊದ್ದಿ ಎಕುಜ್ಜಾಗೆ ಫುರಿಹಮ ತಳದೀಮ ಕಾಯಿನ ಜಾಮ್ ಬೇನು ರೊಂಗಕು एक को दिन एक गोता कुरी अदाम में गस्त कराने एक गोता ही मसक कर कोरो में फाहोगा दिन एक उज्जा वकी हिसाब अकुं गस्त कराने ऐना दाम भेनों वागो ते कुरिया गे ना दाम भी मागो ऐना खियार कराने कुरी में दिन एक उज्जा या विष्णा दिन भी त्या कंतत तकोगा दारी पुरो बोले वरुंगा त्या कंतत तकोगे जिम्मा अदा करे वे ने तो एक अंका में दो होलो दिगे नी हुं तेरेगा उले नूले ने गोता की बुने दिगे हमारी रीति अदबा रीति अखलाका दस को दीप

0: Mamma, badu haveje.
1: Tarifla, Sonia gata buni. Mamma ibeje mege muluwa.
0: Papa, gadi jehaniye.
2: Tarifla madu kobbada. Sonia, debel maasha school alna.
3: Tumhi ne to kaha tha. कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
3: किस वजह से
4: मामा फोन एक का हाँ मादमारे तैयार दावी तना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैसे फोन का डोंटा
5: कोको डोंटे कमी कड़ी गाले नूले वेने दे सोनिया गाता
6: एहनिन गुलुंता बदहि कुराफा दान एम गातु गावा गुलुंतका एम फुरतम स्कंदेमा
7: When the school day ends and the afternoon sun warms the sky a whole new adventure begins
8: Can a little ant really save a dove?
9: And what happens when you tell the truth, even when it's difficult?
10: Yes, my dear. Even the smallest heart can find the biggest courage. Welcome to Little Lights.
11: Where big lessons meet heartwarming adventures.
12: Get ready for unforgettable moral stories that spark imagination, inspire young minds, and guide little feet on the right path.
11: Tune in Fridays at 4:15 p.m. with repeat broadcasts every Tuesday at 4:15 p.m. and Wednesday at 5 p.m.
12: Just wait for the magic to begin right here on Divihirachigyaru.
11: Little lights, little lights, little lights.
12: 1449 kilohertz medium wave and 89 megahertz FM band.
13: Only on Divihirachigyaru.
11: Little lights, little lights, little lights.
12: Phone Karuna.
14: Anikas bappa huttali. Falke libe haskandiye iturbamunne.
12: ಮಮ್ಮವಾಹಕ
14: ಯುಪೆನ್ಲೆವೇ ಹಿಂದು ಮಾಬಣುಂ ತೊಳೆಮುಂ ಎದಾಯಿರು ಹೀಬೆಯೇ
12: ಜಹಂ
15: ಯಹಗೊದ್ದುನು ಕೊಂಗುಳೇ ಕಣ್ಣುಮ
14: ರೋಯ್ಫಾವಾ ಅಡಕುಂ ಸೌದ್ಯಾಬುಣ್ಯೆ
12: ಮಿಫದ ಅಸರುಗದ ರೀತಿ ವಾಹಕತ ದಿವಿರಾಜ್ಯಗಾಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚೆನಲು ಮಿಹಾರು ಅಡೋಸ್ವಾಲೆ ಫೇರೆ ದಿವಿರಾಜ್ಯಗಾಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೊಲ್ಲವ್ವಾ

0: हंगार
1: अंगार दो हम इंद्र कोरी इकार गढ़ फना रहे रिपीट एरे दिया गढ़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मिंदम बार गढ़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकानी दिव्य राज्य के आडू
3: कानूना कवायत को मिनिमम कमा असासे हक को दरक कातर को दनी किया मिंग बरका
2: कानूना कवायत को राई तुंगे सलामता रक कातर कं कशवर को दनी कीने
3: कानूना कवायत का हुरमेतर को हितन जहनी कीवे
4: कानून तक कवायत का अहुल वेरवे हेलुं तेरवु मकी कोमे फारुदे गिवेस अमिल रक कातर कमशा मुल मुजतमाओगे हमजे हुमा नुहान बेनु तेरी कमे
2: गानूना गवायत का गुले गतुं तियाबे फुल बेनु वासुवाल तक जवाब के नेस्तिनमा दिवि राज्य गाडुं के नेस्तेनी
3: तरह
2: को मेहोनीर दोहे गेरे गंडु नुए जहायरु स्टूडियो एम वगुतु
3: एंहा 7349 किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
2: हमे कनी दिवि राज्य गाडु
5: ಕುಡಕುಜ್ಜಕಂ ಅನಿಯಾಲಿಬೆ ಮಂಜರ್ ಫೆನ್ನ ಹಿಂದು ಲೋಮರಾಣುದವ್ವ ಕಮಾಬಿಹೆ ಫರಾತ್ತಕಂ ಅವಹ ಮಸಲ ರಿಪೋರ್ಟ್ ಕುರವ್ವ ಕುಡಕುಜ್ಜಕಂ ಎಹೀತಿರಿಕಮ ಬೇನು ವೆಫಾವ ಮಂಜರ್ ಫೆನ್ನ ಹಿಂದು ಎಹೀತಿರಿಕಂ ಫೋರ್ ಕೊದ್ದೆವುಮ ಫಸ್ಟ್ ಜಿಹವಡಾನುಗಣ್ಣವ ಕುಡಕು ದೀನಕಿ ಅಳ್ಗೊಂಡ್ ಮೆಂಗೆ ಹೀತುಗೆದಿರು ಎಕುದಿನ ರಕ್ಕಾತ್ರಿ ಕಮ ಹಿಮಾಯಂ ಹೋದ ದಿನಮುಗ ಅಳ್ಗೊಂಡ್ ಮೆಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಮೀಹೆಕ್ಕಿವೆಸ್ ಫರ್ದಿ ಜಿಮ್ಮಾಯವ್ವೆ ಅಳ್ಗೊಂಡ್ ಮೆಂಗೆ ಜಿಮ್ಮಾ ಫುರಿ ಹಮಯಂ ಅದಾಕುರ ಮಾತು
6: ಕುಡಕುಜ್ಜಕ ದೇರಗುತ್ತೆ ವಾಕ ಎವ್ವಿಸ್ ಮೀಹಕು ನೇದೇನೆ ಕಬೂಲ್ ಕುರನ್ ದತಿ ನಮವೆಸ್ ಕುಜ್ಜಾಗೆ ಮೆ ಗಾತು ಗವಾ ಮೀಹುಂಗೆ ಫರಾತುಂ ವೆಸ್ ಹೀವೆಸ್ ನುಕುರ ಕಾಲ ಅನಿಯಾಯ ಲಿಬಿದಾನೆ ಜಿನ್ಸಿ ಗೊತುಂ ಕುರ ಗೋನಾತ ಜಿಸ್ಮಾನಿ ಅನಿಯಾತ ನಫ್ಸಾನಿ ಗೆಲ್ಲುಂತ ಅದಿ ಇಹುಮಾಲುಮುಗೆ ಸೌಬುಂದಿ ಬೇ ಗೆಲ್ಲುಂತ ಮದೆನ್ ನೋ ಮಿಫದ ಅಮಲ್ತಕುಂ ಕೊಡಕುದಿನ ರಕ್ಕಾತಿರಿ ಕುರುಮ ಅಳಂಜೆ ಫಿಯವಳುತ ದಿನಗಣೆ ಮಿಕಮ ದಿಕೊಳ ಹರಕಾತಿರಿ ವಮ ಎಹಿ ಹೋ ದೆವ್ವುಮ ಸಾದಬಾರೆ ಗುಳುವ
5: ಎಂಹಾ 7349 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ 89 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
2: ದಿವೇ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು